साहेब ज्ञाना ही घर दे रहे। साचा नाम मेरा आधार, साच नाम आधार मेरा, जन पुखा सब गवाइया, कर शांत सुख मन वसया, जन इच्छा सब बजाइया। सदा कुर्बान किता गुर बिटो हो, जस दिया बड़िया, कहे नानक सुनो संतो, शब्द तरु प्यारो, साचा नाम मेरा आधार। वाजे पांच शब्द कर सुभागे, कर सुभागे शब्द वाजे, कला जित कर धारिया, पांच दूत दुध वस कीते, गाल कंटक मारिया, तुर कर्म पाया दुध जन को, से नाम हर कह लागे, कहे नानक दै सुख होआ, जित कर अनहद वाजे। साची लिवे मन देन वाणी लिवे वाजे, कह करे बेचारिया, दुध बाल समरथ कोय नाही, कृपा गर्भ नवारिया, ਏਸ ਨੂੰ ਹੋਰ ਥਾਉ ਨਾਹੀ, ਸ਼ਬਦ ਲਾਗ ਸਵਾਰੀ ਆ, ਗਹਿ ਨਾਨਕ ਲਿਵੇ ਭਜੋ, ਕਿਆ ਕਰੇ ਵਿਚਾਰੀ ਆ। ਆਨੰਦ ਆਨੰਦ ਸਭ ਕੋ ਕਹੇ, ਆਨੰਦ ਗੁਰੂ ਦੇ ਜਾਣਿਆ, ਜਾਣਿਆ ਆਨੰਦ ਸਦਾ ਗੁਰ ਦੇ, ਕਿਰਪਾ ਕਰੇ ਪਿਆਰਿਆ, ਕਰ ਕਿਰਪਾ ਕਰੇ ਵੇ ਕੱਟੇ, ਗਿਆਨ ਅੰਜਨ ਸਾਰਿਆ, ਅੰਦਰੋ ਜਿਨ ਕਾ ਮੋਹ ਦੁੱਟਾ, ਜਿਨ ਕਾ ਸੋ ਸੱਚੇ ਸਵਾਰਿਆ।